नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आमी उलयतात. त्याचबरोबर 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकुपाक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. मोगळ आयकुप्यानो, आयज वार शेनवार. भारतीय सौर दीस 13 आषाढ शके 1948 म्हळ्यारूच 4 जुलय 2026. वेळ सकाळची 5:55 आणि 48 सेकंद जातात. आणि याच्या प्रसारणाक आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

नमस्कार अक्षता, युएसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थान आनी गुजराताच्या भोंवडेर आसतले. आयुष मंत्रालयातल्या सचिव वैद्य राजेश कोटेच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन मंडळान 5वी कार्यकारी समिती बसका आपयली. गुजरात राज्य वेंचणूक आयोगान वेगवेगळ्या थळाव्या स्वराज्य संस्थांतल्या 15 रिकाम्या सुवातींनी येवपी उपवेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर केलां. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आनी तांचे फ्रेंच समकक्ष रोलँड लेस्क्युअर हांणी काल एक्स एन प्रोव्हिन्स शारांत भारत फ्रांस अर्थीक आनी अर्थीक संवादाचे सह अध्यक्षपद सांबाळ्ळें. भारत आपले 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर नियात मोख साध्य करपाचे वाटेर आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. जम्मू काश्मीरान दर दिसा हजारांनी यात्रेकरूंक जम्मू पाविल्ल्यान वर्सुकी श्री अमरनाथ यात्रेक नेट आयला. गोंय पुलिसांनी घुवळे वखदाचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सुर्या हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअपान राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावोवपाक वेवसाय विस्तारप आनी उद्देजकांक चालना दिवपाच्या दिकेन खात्यान चालू यत्न दवरला अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोड पालवान साखळे बहुउद्देशीय सभाघरान आयज सांजे 4 ते 6 वरां मजगती इतिहास संशोधक राजेंद्र केरकर हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. गोंयच्या ग्रामीण प्रवेगक म्हळ्यार रुरल एक्सेलरेटर कार्यावळ 2026चो अभिनंदन सुवाळो

11:32 झाले असतात. तुम्ही ऐकता 105.4 FM रेनबो न्यूजतील भास्करचे कोकणीतल्या मुखिल खबरो तुम्ही ऐकले. या खेळात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आम्ही आज सुरू करता आणि ह्या कार्यावळीत आज विदुषी डॉक्टर गंगूबाई हानगड यांचे गायन तुम्हाला ऐकूक मिळता आणि त्यांच्या गायनातल्यान ऐकूक मिळतो राग भैरव. विदुषी डॉक्टर गंगूबाई हानगड.

0: ऐकू मेनू नमस्कार गोवा ह्या कार्यावळी तुमका सगळ्यांक येवकार 105.4 FM रेनबो तुम्ही ऐकतात आणि नमस्कार गोवा ही कार्यावळ आता सुरू झाली असा 7 वरां जाऊन 11 मिनटां जाल्ली आसात आणि ह्या कार्यावळीत पहिल्या खिणाक ऐकूया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: दिसाचो आरंभ करताना स्वताक सांगप हांव आयज एक काम पूर्ण करतलो, एक पावल सकारात्मक नदरेन फुडें घालतलो, एक आडमेळ पयस करतलो आनी एका तरी मनशाक हांव मदत करतलो. स्वामी विवेकानंद.
0: आनी मुखार आयच्या दिसाचो दिन विशेश.
1: दिन विशेष

0: भारताचे वतीन सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंद हांच्या भाषणा खातीर भारताच्या वेदांताचो अमेरिका आणि युरोपांत प्रसार झालो. तांणी रामकृष्ण मिशन ह्या नावाची संन्याशांची संस्था स्थापन केली. आयज तांचो स्मृती दीस. आयचे हे दिसा 1936 वर्सा प्रभात सिने कंपनीचो अमर ज्योती हो चित्रपट कृष्ण ह्या सिनेमागृहांत मुंबय प्रदर्शित जाल्लो. आयचेच दिसा विनोद सम्राट वसंत शिंदे हे ह्या संवसाराक अंतरिल्ले. आयज तांचो स्मृती दीस. कला गौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार तशेंच बाल गंधर्व पुरस्कारान ते सन्मानित आशिल्ले. 1826 वर्सा आयचे दिसा अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवा वेळार अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन एडम्स आणि अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन हे ह्या संसाराक अंतरिल्ले. तर नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त पॉलिश फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ तशेंच रसायनशास्त्रज्ञ मॅरी क्युरी ह्यो आयचे दिसा 1934 वर्सा ह्या संसाराक अंतरिल्ल्यो. आयज तांचो स्मृती दीस. आयचेच दिसा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपाचे संचालक डॉ गोविंद स्वरूप हांकां मध्य प्रदेश सरकाराचो बिर्ला पुरस्कार प्राप्त जाल्लो. वर्स आशिल्ले 1995. तर आयज आमी याद काडटा जनकवी पी सावळाराम हांची. आयज तांचो जल्माचो दीस. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा अशी गीतां बरोवपी जनकवी पी सावळाराम. तांचो जल्म 4 जुलय 1914 हे दिसा निपाणी हांगा जालो. तांचे खरें नांव निवृत्तीनाथ रावजी पाटील, पूण वी स पागे हांणी तांकां सावळ्या अशें म्हळें आनी फुडें पी सावळाराम ह्याच नांवान ते प्रसिद्ध जाले. भक्तीगीतां, भावगीतां, गवळण, लावण्यो, चित्रपटगीतां अशे असंख्य साहित्य प्रकार तांणी लोकप्रिय केले. रिमझिम पाऊस पडे सारखा पाणीच पाणी चोही कडे, त्यान भार जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी रे मी वाट पाहते सारखी गीतां तांणी लोकप्रिय केली. पी सावळाराम हांकां जनकवी हो किताब कविवर्य कुसुमाग्रज हांणी दिलो. सोपी भाषा, बोली भाषा, भावसंपन्न अशी उतरां ही तांच्या गीतांची खाशेलपणां. आयज पी सावळाराम हांची जयंती. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 4 जुलय.
1: दिन विशेष.

0: निविदा प्रक्रिया आनी ऑनलायन वेव्हार व्यवस्थाविशी मार्गदर्शन केले. जीएम ही भारत सरकाराची डिजिटल भौशीक खरेदी यंत्रणा असून विविध सरकारी खाते, मंत्रालय, भौशीक उपक्रम आणि सरकारी संस्था या प्लॅटफॉर्माच्या माध्यमातल्या वस्तू आणि सेवांची खरेदी करपाचे काम ही यंत्रणा करता. गोय पोलिसांनी घोळी वक्त्यांचा उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्षांचा सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोय पोलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या हांणी दिल्या. या उपक्रमाखाला अंतर्गत कडक कायद्याची अंमलबजावणी, लोकांमदी जागरूकता निर्माण करप आणि पोलीस दळाची क्षमता वाढवपाचेर भर दितना तांणी सांगले.
1: हम सभी जानते हैं कि नशा जो है ये न खाली आदमी को बल्कि परिवार को, समाज को और एक पूरे देश को बर्बाद करने की ताकत है. ये जो है समस्या ऐसी है जिसका कि जड़ से निदान करना बहुत ही जरूरी है. गोवा पुलिस इस दिशा में पूरी अपनी ताकत के साथ में लगी हुई है.
0: आंतरराष्ट्रीय घोळी वखदा दुरुपयोग आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दीस 2026 निमतान गोय घोळी वखदा विरोधी पथकान शाळांतल्या विद्यार्थ्यांखातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या सर्तीच्या पुरस्कार भेटवण कार्यावळीत ते उलयताले. घोळी वखदाविशी माहिती मेळ्यार नागरिकांनी मानस हेल्पलायन वरवीं ती पुलिसांक दिवची. ही माहिती दिवपाची वळख पुरायपणान गुपीत दवर.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

तांच्या बरोबर भारतीय हवाई दळाचे बी मोठे योगदान ह्या ऑपरेशनात आशिल्ले. आयकपनो अशा कठीण परिस्थितीतल्यान वाट काढीत भारतीय सैन्यान टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतले. हो विजय फकत एका शिखराचो विजय नाशिल्लो तर पुराय भारतीय सैन्याचो आणि त्याचबरोबर एका तरेन पुराय देशाचो हो विजय आशिल्लो. आज 4 जुलै आयच्या दिसाक आमी त्या वीर सैनिकाक याद करूया. तांच्या या कामा खातीर तांकां नमन करूया आणि आर्गां ओंपूया.

0: भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले एक मशहूर संगीतकार आर डी बर्मन, ज्यांका आमी फिल्म इंडस्ट्रीतले मोलादिक संगीत निर्देशक म्हणूनही वळखतात.
1: बचना ए हसीनो लो मैं आ गया हे बचना ए हसीनो.
0: संगीतकार आर डी बर्मन हांचो जन्म 27 जून 1939 सालात कलकत्ता हांगा झालो. संगीतकार सचिन देव बर्मन आणि गीतकार मीरा देव बर्मन हांचो चलो आर डी बर्मन, ज्यांका आमी पंचमदाय म्हणून म्हणतात.

ताणी जायत्या नव्या गायक कलाकारांक संद दिवन तांची कारकिर्द घडयली. पंचमदा हांणी उस्ताद अली अकबर खान हांचे कडेन सरोद वादनाचे आनी समता प्रसाद हांचे कडेन तबला वादनाचे शिक्षण घेतले. सलील चौधरी हांका ते आपले गुरू मानले.

16 साल ह्या फिल्मान हे अपना दिल ह्या गीताक ताणी माउथ ऑर्गन वाजयले. स्वतंत्र संगीत निर्देशकाच्या रुपान आमकां पळोवपाक मेळ्ळें तांचे पयले फिल्म छोटे नवाब.

1970 खरो लोकप्रियतेचो काळ सुरू झालो. म्युझिकल सुपरहिट फिल्म कटी पतंग ह्या फिल्मातल्या गीतांनी आणि मागीर ताणी संगीतबद्ध केल्ली तरेकवार गीतां सुपरहिट झाली. ती आयजूय बी आम्ही व्हडा उमळशिकेन आयकता.

राजेश खन्ना, किशोर कुमार आणि आर डी बर्मन हांचे त्रिकूट। जवळजवळ 32 फिल्मांनी त्यांनी बरोबर काम केला आणि ती फिल्मा आणि त्यातुतली गीता सगळी लोकप्रिय झाली।

संगीतकार आर डी बर्मन हांका बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड फावो झालो। तो फिल्म सनम तेरी कसम, मासूम आणि 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर। आयकू बेनो, पंचमदा हांची याद आमच्या मनात सदैव अशीच घर करून रावतली।

0: आयकुपनो या खिणागामी घेऊया एक ल्हानसो विसावण आणि ताच्या उपरांत 7:45 मिनटांचेर सरभोवतण ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. आयकत रावात 105.4 FM रेनबो.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.

बुद्धिबळ हो संवसारातलो एक लोकप्रिय आणि रणनीतीचो खेळ. या खेळांत तार्किक विचार, एकाग्रताय, स्थिर राहून निर्णय घेवपाची कुशळटाय तयार जाता. या बुद्धिबळ खेळाच्या कुशळतायेन गोयचो 14 वर्सा पिरायेचो उदेतो बुद्धिबळ खेळगडो इथन वाझान आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मळाचेर इतिहास घडयलो. जीएम मिक्स हे नामनेचे बुद्धिबळ सर्तीन इथन वाझान आपलो 3रो आनी निमाणो ग्रँडमास्टर नॉर्म मेळयलो. या इतिहासीक कामगिरी सयत तो भारत आनी संवसारातलो सध्याचो 2र्या क्रमांकाचो युवा ग्रँडमास्टर थारला. ह्या खेळांत ताणें दाखयल्ल्या कौशलाक लागून ताणें पुराय संवसाराचे लक्ष आपले वटेन ओडून घेतले. हे कामगिरीक लागून गोंयचे नाव संवसारीक खेळा मळाचेर परतून एकदा परजळें. गोयच्या राय या ल्हानशा गावांतल्यान आयिल्लो वाझ आयज संवसारीक पावण्याचेर गोयचे तशेंच भारताचे नाव मुखार उंचायेर व्हरपाचें काम करता.

सरभोवतण कार्यावळ सोपचे आदी कांय घडणुकांचेर धावती नदर. विकसीत भारत जी राम जी या रोजगार हमी येवजणेची कारवाय गोंयांत बुधवारा सावन सुरू जाल्या. विकसीत भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करपा खातीर बेरोजगारांक वर्साचे उण्यान उणे 125-30 रोजगार उपलब्ध करपी ही येवजण आसा. हे येवजणे खाला नोंदणी करतल्यांक रोजगार हमी कार्ड दिवपाचे आसात. राष्ट्रीय सहकार सप्तका निमतान गोय सरकारच्या सहकार खात्या वतीन बुधवारा 1 जुलै दिसा सहकार भवन कुर्टी फोणे हांगा कृषक सन्मान दीस कार्यक्रमाचे आयोजन झाले. सहकार मंत्री श्री सुभाष चिरोडकर या कार्यक्रमांक मुखेल सोयरे म्हण हजर आशिल्ले. ह्या वेळार मानेस्तांच्या हस्तुकी कृषी विकासाच्या मळार योगदान दिवपी उत्कृष्ट सहकारी संस्थांचो भोवमान लेगीत चालू. भारताच्या वैजकी तंत्रज्ञान मळा खातीर इतिहासिक थारपी कामगिरीन SS इनोव्हेशन्स इंटरनॅशनलाक सर्जिकल रोबोटिक्स टेक्नॉलॉजी इंडस्ट्री अवॉर्ड्स ह्या वर्सा आउटस्टँडिंग कंपनी ह्या पुरस्कारान भोवमानीत केल्या. हो पुरस्कार मेळोवपी ही पहिली भारतीय कंपनी थारल्या. देशी विदेशी पर्यटकांक कमी वेळान गोव्यातल्या किल्ल्यांक भेट दिवपाक मेळची हे खातीर फुडल्या दिसांनी

आणि कातारांच्या कार्यावळीत मुखावेल्या सुवातेर एरी कोसरी हांच्या आवाजातले हे कातार ऐकूया. डॉक्टर प्रताप नायक हांचे शब्द.

आयको बेनो कातारांच्या कार्यावळीत घेऊया एक ल्हानसो विसव आणि काय खेळतच कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. आयकत्र प्रत्यक्ष 5:4 FM रेनबो.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आनी गुजराताक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारच्यान इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडाच्या 6 दिसांच्या भोंवडेर वतले. एल निनोक लागून देशभरांतल्या कांय वाठारांनी सरासरी परस उण्या पावसाची परिस्थिती आनी संभाव्य दुकाळ परिस्थितीचो केंद्रान नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटान भारत आनी इंग्लंड हांचे मदीं दुसरी T20 आंतरराष्ट्रीय मॅच आज मॅन्चेस्टरान जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आनी गुजराताक भेट दितले. राजस्थानच्या भेटी वेळार प्रधानमंत्री जोधपूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण करतले आनी जोधपूरांत सुधारीत उडान येवजण सुरू करतले. उपरांत ते बालोत्राक वचून सुमार 1.6 लाख कोटी रुपया मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण लोकार्पण करतले आनी बुन्याद घालतले. हे प्रकल्प पेट्रोकॅमिकल्स, शारी येरादारी, रेल्वे, रस्ते, अक्षय उर्जा आनी वीज प्रसारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे संबंधित आसात. प्रधानमंत्री बालोत्रांतल्या पाचपत्रान भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी आनी पेट्रोकॅमिकल संकुलाचे लोकार्पण करतले. प्रधानमंत्री जयपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या पावण्याखातीर बुन्याद घालतले. या उपरांत प्रधानमंत्री मोदी गुजरातच्या सानंद शारांत वतले, जंय ते भारत सेमीकंडक्टर मिशन हाचे अंतर्गत CG सेमीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली आनी परिक्षण संकुलाचे उक्तावण करतले. सुमार 7,500 कोटी रुपया देशपेसून उभारिल्ल्या या संकुलान वेवसायीक उत्पादन सुरू जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमारच्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या देशांच्या 6 दिसांच्या भोंवडेर वतले. काल नवी दिल्लीन मिडियाक म्हायती दितना परराष्ट्र मंत्रालयांतले सचीव उदेंत रुद्रेंद्र टंडन हांणी सांगले, मोदी ह्या म्हयन्याच्या 6 ते 8 तारखे मेरेन इंडोनेशियांत आसतले. तांचे मुखेल कार्यक्रम जाकार्तान जातले, पूण प्रधानमंत्री योग्याकार्ता ह्या सांस्कृतीक आनी इतिहासीक शाराकूय भेट दितले. योग्याकार्तान मोदी प्रंबानंद देवूळ संकुलाक भेट दितले अशें सचिवान सांगले. भारत आनी इंडोनेशिया तांच्या संवर्धन कामाचेर एकठांय काम करतले अशें सचिवान म्हळें. हे भेटीच्या दुसऱ्या पांवड्यान 8 ते 10 जुलै मेरेन प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियांत आसतले.
2: In Melbourne, the Prime Minister will participate in the 3rd India-Australia Annual Summit process. The conversations will also cover emerging areas of our bilateral relations, in particular the critical minerals, the cyber security domain, supply chain resilience, emerging technologies and so on.
1: या भेटीच्या निमाण्या पावण्यान प्रधानमंत्री दान 11 जुलैक न्यूझीलंडाक वतले. थंय ते न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले.

0: इस्लामाबादा कडल्यान शिमे पार दहशतवादाक सतत मेळपी पाठिंब्याच्या फाटभुंयेर सिंधू जल कबलात IWT सध्या स्थगीत स्थितींतूच आशिल्ल्याचे नवी दिल्लीन परत स्पष्ट केले. काल सांजवेळा नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी सांगले, सिंधू उदका कबलाती विशीं भारताची भूमिका स्पष्ट आसा.
1: India's position on the Indus Waters Treaty is consistent. IWT stands in abeyance in response to Pakistan's continued cross-border terrorism. Pakistan must credibly and irrevocably abjure its support for cross-border terrorism.
0: तिस्ता न्हंयच्या सर्वसमावेशक व्यवस्थापन आनी पुनरुज्जीवन प्रकल्पाचेर उलयतना जयस्वाल हांणी म्हळें, बांगलादेशांतल्या प्रकल्पा खातीर भारताची विकास मदत ही परस्पर मान्यतेन थारायल्ल्या रोडमॅपाचेर आदारीत आसा आनी ताचो नेमान नियाळ घेतात.
1: India's development assistance for projects in Bangladesh is based on a mutually agreed roadmap, which is regularly reviewed. Our views on the Tista River project have been previously conveyed to the Bangladesh side. We will factor all related developments in our overall approach to the Tista issue.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय घर मंत्री अमित शाह आणि शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि काल अल निनोक लागून देशाच्या काय वाठारांनी सरासरीपेक्षा उण्या पावसाच्या परिस्थितीचो आणि त्याच्या परिणामाचो नियाळ घेतलो. अल निनोक लागून देशांतल्या काय वाठारांनी सामान्य परस उणो पावस आणि संभाव्य दुष्काळ परिस्थिती हाचेर सरकाराचे बारीक लक्ष आसा असे बसके वेळार शाह हांणी सांगले. शेती मंत्रालय आणि संबंधित सगळ्या मंत्रालयांक सतर्क रावपाचे आणि राज्य सरकाराकडे समन्वय साधून शेतकऱ्यांक योग्य पिकांच्या पेरणीविषयी सल्लो दिवपाचे निर्देश त्यांनी दिले. जम्मू काश्मीरान श्री अमरनाथ यात्रा खातीर दर दिसा हजारांनी भाविक जम्मून पावतात. जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेडान तवी न्हंयचे देगेर भाविक पर्यटक आनी थळाव्या लोकां खातीर बोटींग सुविधा सुरू केल्या. ताचे उक्तावण जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेडाचे मुखेल कार्यकारी अधिकारी CEO आनी जम्मू महानगरपालिकेचे आयुक्त डॉ देवांश यादव हांणी केले. मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आज मध्य प्रदेशाच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसतले. कुमार आज इंदुराक पावतले. थंय ते लता मंगेशकर सभाघरान जावपी बूथ पावण्यावेल्या अधिकाऱ्यांच्या परिषदेन वांटो घेतले. ह्या वेळार ते इंदूर, उज्जैन, देवास, धार आनी खंडवा जिल्ह्यांतल्या 1,500 परस चड बूथ पावण्यावेल्या अधिकाऱ्यांकडे थेट संवाद साधतले. भोंवडेच्या दुसऱ्या दिसा मुखेल वेचणूक आयुक्त ओंकारेश्वर आनी महेश्वरांतल्या धार्मिक आनी इतिहासीक थळांक भेट दितले. कायदो न्याय मंत्रालयाचो कायदेशीर बाबी विभाग आनी विधीमंडळ विभाग मेळून आयच्यान राजस्थानच्या माउंट आबून सुधारणा उत्सव आनी चिंतन शिबीर 2026 जोड आयोजन करतले. मंत्रालयान सांगला, मंत्रालयाच्या मुखेल कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर म्हत्वाच्या कायदेशीर आनी संस्थात्मक सुधारणाचेर भर दिवपा खातीर आनी विकसित भारत 2047 संकल्पाप्रमाण एक आधुनिक कार्यक्षम आणि नागरिक केंद्रित कायदेशीर व्यवस्था उभी करपा खातीर फुडल्या वाटचालीचेर चर्चा करपाच्या उद्देशान या 2 दिसांच्या कार्यावळीचे आयोजन केला. कायदो न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल या कार्यावळीक हजर आसतले. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचेर चर्चा करपा खातीर पंचायती राज मंत्रालयान काल नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडली. 16व्या वित्त आयोगान पंचायती खातीर 80% मुळावे अनुदान आनी 20% कामगिरी आधारित अनुदान सुचयला असे मिडिया कडेन उलयतना केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग हांणी सांगले. 16व्या अर्थ आयोगाच्या शिफारशी खाला 2.76 लाख ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचो आसपाव जाता असे मंत्रालयान सांगला. वेचणूक आयोगान काल 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्या माध्यम आणि संचार

अधिकाऱ्यांची दुसरी परिषद घडोवन हाडली. ह्या कार्यावळीत 260 मायज अधिकाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. वेंचणूक आयोगान घेतिल्लो दरेक निर्णय संविधान, वेंचणुकेचे कायदे, वेळावेळार जारी केल्ल्या लेखी सुचोवण्यांचेर आधारित आसता आनी तो पुराय पारदर्शकतायेन घेतात अशें मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले. स्टील मंत्रालय ह्या म्हयन्याच्या 9 तारखेक नवी दिल्लीत तिख्या आयाती संबंधित मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर एका ओपन हाऊस परिषदेचे आयोजन करतले. मंत्रालयान सांगले, कंपनी आनी संघटना ह्या दिसा तिख्या आयाती संबंधित आपल्या समस्यांचेर चर्चा करतली. ही ओपन हाऊस परिषद सकाळी 11 वरां सावन सांजवेळा 5 वरां मेरेन चलतली आनी विशिष्ट वेळ स्लॉट कंपनीक आनी संघटनांक ईमेल वरवीं कळयतले. दादल्यांच्या क्रिकेटान भारत आनी इंग्लंड हांच्या मदीं दुसरी T20 आंतरराष्ट्रीय मॅच आज मॅन्चेस्टरांत जातली. भारतीय वेळाप्रमाण आज सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. 5 मॅचीच्या माळेंतली पहिली मॅच चॅस्टर लेस स्ट्रीटान पावसाक लागून रद्द केली. तिसरी मॅच 7 जुलयाक नॉटिंगहॅमांत जातली. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगरांचो रेड अलर्ट जारी केला. फुडले 2 दीस उदेंत राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश, कर्नाटकाचो दर्यादेगेवेलो वाठार, तेलंगणान, विदर्भान घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं काल महाराष्ट्रांतल्या जायत्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडून जनजीवन विस्कळीत जाले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान गुजराताक भेट दितले. अल निनोक लागून देशभरांतल्या कांय वाठारांनी सरासरी परस उण्या पावसाची परिस्थिती आनी संभाव्य दुकळ परिस्थितीचो केंद्रान नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशान अस्तंत मध्य प्रदेशान दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजवेळा 6:30.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचा नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचा नंबर 2421285 आणिक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा एफएम रेनबोन सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

0: सोरोंगान रावत जाल्यार गोंयकार आमी वयर सोरोंग पावत खूंय बायले मुनीस खुंयचे कूड जल्मोन आमी गोंयचे आमी गोंयकार सदांच शीत कोडी.
1: ऐकविनो फ्रांसिस्को कार्वेलो हांच्या आवाजातले हे कातार तुम्ही ऐकताले. निमणे कातार जाऊन आशिल्ले कातारांच्या कार्यावळीतले आणि कातारांची कार्यावळ हांगाच सोपता. काय करण्यातच सदाबहार ही कार्यावळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतात. ऐकत रावत 105.4 FM रेनबो.

आयकुपेनो नमस्कार, तुम्ही आयकता 105.4 FM रेनबो सदाबहार ही कार्यावळ आमी तुमचे खातीर घेवन आयलात. सदाबहार कार्यावळ म्हळ्यार सुरेल यादींच्या गीतांची ही कार्यावळ, आनी ह्या कार्यावळीत सुरवात करूया पहिल्या गीता बरोबर लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान.

0: दर आयतारा FM रेनबोन सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणीची. हॅलो गोयकारा,
1: हॅलो गोयकारा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: अरे खंय वता इतले ताकतिकेन?
2: आनी खंय? बाजाराक.
1: बाजाराक? आनी पोती खंय तर?
2: पोती पोती ते दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.

मोहम्मद रफी यांनी जानी बाबू यांच्या आवाजातल्यानं हे गीत आम्ही ऐकलं आहे. पुलोसी राणी यांचे संगीत, त्याचबरोबर सदाभानचे गीत आणि सदाबहार या कार्यावळीत. आता ऐकूया या कार्यावळीतले आईचे निमणे गीत. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातल्यान, नाग मंदिर ह्या चित्रपटातल्यान, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत, त्याचबरोबर असाद भोपाली यांचे गीत. सदाबहार ह्या कार्यावळीतले हे जावन आसा निमणे गीत आणि ताच्या उपरांत 10:05 तुमकां आयकुपाक मेळटली दिल्ली केंद्रावेल्यान आज सहक्षेपीत जावपी इंग्लिशीतल्यान खबरो. यखिणाक हे निमणे गीत.

रसिक श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो. 10:10 होत आहेत आणि मराठी चित्रपट संगीतांचा हा सुंदर असा कार्यक्रम आत्ता आम्ही सुरू करत आहोत. आणि कार्यक्रमात पहिलं गीत शान ह्यांच्या आवाजातून ऐकूया, बावरे प्रेम हे ह्या चित्रपटातून. अजय किशोर नाईक, वैभव जोशी आणि स्पृहा जोशी ह्यांचं गीत आणि अजय किशोर नाईक ह्यांचं संगीत. पहिलं गीत शान ह्यांच्या आवाजातून.

शान ह्यांच्या आवाजातून सुंदर अशी सुरुवात ह्या मराठी चित्रपट संगीतांच्या कार्यक्रमाची झालेली आहे. आणि या कार्यक्रमात आता पुढील गीत झेंडा या चित्रपटातून अरविंद जगताप ह्यांचं गीत आणि अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत. स्वराविष्कार आहे ज्ञानेश्वर मेश्राम यांचे.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाले यांच्या यांचा स्वराविष्कार होता आणि हे सुंदर असं गीत तुम्ही ऐकत होतात. सगळीकडे बोंबाबोंब ह्या चित्रपटातून अरुण पौडवाल ह्यांचं संगीत आणि सुधीर मोगे ह्यांचं गीत. आणि यापुढे ऐकूया ती सध्या काय करते ह्या चित्रपटातून हे गीत मंदार आपटे ह्यांच्या स्वरातून.

मंदार आपटे यांच्या आवाजातून हे सुंदर असं गीत तुम्ही ऐकलं. आणि श्रोते हो, आता आम्ही घेऊया एक लहानसा ब्रेक, लहानशी विश्रांती, आणि काही वेळानंतर पुन्हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम तुमच्यासाठी सुरू राहील. ऐकत रहा 105.4 FM रेनबो.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग विष्णू
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहे 105.4 FM रेनबो. मराठी चित्रपट संगीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता पुढे नेत आहोत. आणि कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया हे पुढील गीत. ते दोन दिवस या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून हे गीत, मोरेश्वर निस्ताने यांचं संगीत आणि त्याचबरोबर देवेंद्र दोडके ह्यांचं गीत स्वराविष्कार आहेत स्वप्नील बांदोडकर यांचे.

मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटातील हे गीत होतं. देवकी पंडित यांच्या आवाजातून अशोक पत्की यांचं संगीत आणि सुरेश भट यांचे गीत. आणि यापुढे नटरंग ह्या चित्रपटातून हे गीत ऐकूया. अजय गोगावले ह्यांचा स्वराविष्कार, त्याचबरोबर अजय अतुल यांचं संगीत आणि गुरु ठाकूर यांचं गीत.

मिस मॅची ह्या चित्रपटातून आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत होतं आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आता ऐकूया हे शेवटचं गीत. स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या आवाजातून प्रेमासाठी कमिंग सून ह्या चित्रपटातून. शब्द आहेत चेतन डांगे यांचे आणि संगीत आहे पंकज पाटघण यांचे. हे असेल मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आणि यानंतर 11 वाजता तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत कोकणीतून, माफ करा, दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या. आणि आत्ता ऐकूया हे शेवटचं गीत.

एफएम रेनबोचे वितरावणी 105.4 MHz चेर तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार करावे. 11 वरां जावन 6 मिनटां आनी 50 सेकंद जाल्यात. आयकुया सुगम संगीत. कार्यावळ सुरू करतना आरती नायक आयकुया. बाकी बाब बोरकार हांचें गीत, संगीत रामराव नायक हांचें.

गीत तुम्ही ऐकले संगीतकार आशिले रामराव नाईक. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. कार्यावळ फुडें व्हरतना परतून एकदां बाकीबाब बोरकार हांचेच हें गीत. अशोक पत्के हांणी संगीतबद्ध केली ही रचना सुरेश वाळकर हांच्या आवाजांत.

पूर्णानंद चारी हंचे हैं गीता ऐकूया रजनी ठाकूर हंचा आवाजान सुगम संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबोच्या वितरावणीत.

नेहा राजपाल आणि गायिल्या चंद्रिका पाडगांवकार हांच्या अजय नायक हांणी संगीतबद्ध केल्ल्या ह्या गीता उपरांत फ्रांसिस एंथनी आयकुया विजयाबाय सरवणकार हांचें गीत.

आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ इकरावरा जाऊन 50 मिनटं झाल्यात. कार्यावळ पुढे वळताना पंडित जितेंद्र अभिषेकी, शंकर रामाणी ह्यांचे गीत.

बाकी बाप बोरकार हंस हैं गीत गौपी कलाकार बिंदिया वस्त यागीताग संगीत पूर्णानंदचारी हंचे सुगम संगीताच्या कार्यावळीतले हे निमाणे गीत या उपरांत 12:05 अर्थात काय खिणा भितर दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले. 12:05 आयकपाक रावात कार्यावळींची रूपरेषा आणि 12:15 चित्ररंजन आयकत रावात FM रेन.

तुम्ही तालधरी लॉ शंकर एहसान लॉय हांच्या संगीताचेर आयकत सलामे इश्क ह्या फिल्मांतलें समीर हांचें गीत. गावपी कलाकार श्रेया घोशाल, सोनू निगम आनी सांगाती. तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर. चित्ररंजन कार्यावळींत ह्या उपरांत सिंग इज किंग ह्या फिल्मांत श्रेया घोशाल आनी राहत फतेह अली खान.

सिंह इज किंग या फिल्मत रात फतेह अली खान श्रेया घोषाल हांचो हो आवाज तुम्ही ऐकलो. चित्ररंजन कार्यावळ तुम्ही ऐकतात. 12:30 तुमकां ऐकपाक मेळटल्यो मुखेल खबरो आणि परतून एकदा फिल्मी संगीत. ऐकत रावात FM रेनबो.

नमस्कार, ही असात काही मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमार सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या स दिसांच्या भोवडेर वतले. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती देताना विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचिव उदेंद्र टंडन हांणी ही माहिती दिल्या. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज आंतरराष्ट्रीय सहकार दिसा निमतान परबी दिल्या. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वामी विवेकानंदांच्या पुण्यतिथी निमतान तांकां आदरांजली दिल्या. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हटलां की पत्रकारिता ही सत्य कसोटी आणि सर्वोच्च व्यावसायिक मानकांकडेन कटिबद्ध रावपाक जाय. जम्मू आणि काश्मीरातल्या बालटाल आणि पहलगाम ह्या जुळ्या बेस कॅम्पातल्यान वार्षिक अमरनाथ यात्रेक काल सुरवात झाली. यात्रेच्या पहिल्या दिसा एकूण 12,168 भाविकांनी पवित्र गुफा मंदिराचे दर्शन घेतले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेला हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय मंडळान 5व्या कार्यकारी समितीची बसका घेतली. या बसकेन 3 मुखेल संशोधन उपक्रम सुरू करपाचेर निर्णय झालो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: एकदा तुमकां सगळ्यांक येवकार कार्यावळ सोंपयतना हरिहरन आणि अलका याज्ञिक गुलजार हांचे गीत गुरु फिल्मांत

रहमानांच्या संगीत निर्देशनाखाला हरिहरन आणि अलका याग्निकांचं हो जोडा आवाज. गुरु फिल्मातले कार्यावळीतले हे निमाणे गीत. एफ एम रेनबोची विद्यावणी तुम्ही ऐकतात दंताच्या सभेत येऊ तर एक वार कार्यावळी एक वर आता जायला दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्या खबर.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज राजस्थानांतल्या जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचें उक्तावण केलें. वट्ट 480 कोटी रुपया खर्च करून हो प्रकल्प बांदला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमार सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंड ह्या देशाच्या 6 दिसांच्या भोंवडेर वतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज आंतरराष्ट्रीय सहकारी दिसा निमतान परबी दिल्या. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वामी विवेकानंदाच्या पुण्यतिथीचेर तांकां श्रद्धांजली दिल्या. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां की पत्रकारिता ही सत्य कसोटी आनी सर्वोच्च वेवसायीक मानकांकडेन कटीबद्ध रावपाक जाय. आयुष मंत्रालयाचे सचीव वैद्य राजेश कोटेला हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन आयुर्वेदीक विज्ञान संशोधन केंद्रीय मंडळान 5वी कार्यकारी समितीची बसका घेतली. या वेळार 3 मुखेल संशोधन उपक्रम सुरू करपाचो निर्णय झालो. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल हांणी गोंय काँग्रेसीच्या संघटनात्मक आढावो घेवपा खातीर गोंय काँग्रेस फुडाऱ्यांबरोबर बसका घेवपाक आयच्यान सुरू केल्या. गोंय सरकारान दरेक गोंयकारा कुटुंबाक पंजाबांत दितात ते प्रमाण 10 लाख रुपया भलायकी विमो दिवचो अशें अरविंद केजरीवाल हांणी म्हटलां. आयज सकाळी 8:30 मेरेन 24 वरांत गोंयांत सगळ्यांत चड 67.4 मिलीमिटर पावस वाळपय नोंद जाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

प्रीतोन हंसो हो आवाज एफएम रेनबोच्या मित्रावणी तुम्ही ऐकतात कातारा निमणे स्वातेर सुकणे डेल्फिनांच्या आवाजात.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

नमस्कार, रसिक श्रोते हो FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2 वाजता आहेत, सादर करीत आहोत भावगीतांचा हा कार्यक्रम.

ऐक माझ्या फुला मौन माझे आता सांगू बघते तुला बघ जरा एकदा ऐक माझ्या फुला मौन माझे आता सांगू बघते तुला।

ची सुरुवात होती. मी गातो एक गाणं या संग्रहासाठी, स्वर गीत आणि संगीत संदीप खरे यांचं. कार्यक्रमात यानंतर पद्मजा फेणाणी जोगळेकर, ऐकूया सुरेश भट यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं. शुभ्र फुलांची ज्वाला या संग्रहातील हे पद.

पद्मजा फेण आणि जोगळेकर यांचा अस्वर. श्रोते हो, ही शुभ्र फुलांची ज्वाला या संग्रहासाठी सुरेश भट यांचं हे गीत होतं. संगीतकार यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर अरुण दाते, प्रवीण दवणे यांची ही रचना. संगीतकार पुन्हा एकदा यशवंत देव यांचा.

श्रोतेः अरुन्धाते यांचा हा स्वर प्रवीण दवणे यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतरचं गीत काही क्षणातच.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
1: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर म्हादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

संगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. पुन्हा एकदा आपलं स्वागत. ऐकूया विमल लिमये यांचं हे गीत, स्वर आणि संगीत सुधीर श्रीधर फडके यांचा.

श्रोते हो श्रीधर फडके यांचं स्वर आणि संगीत विमल लिमये यांच्या गीतासाठी. कार्यक्रमाच्या शेवटी संजीव अभ्यंकर, प्रवीण दवणे यांचं हे गीत, संगीत केदार पंडित यांचं. ऐकूया जीवन रंग या संग्रहासाठी हे गीत.

संगीत केदार पंडित यांचा होता आणि हा स्वर संजीव अभ्यंकर यांचा. या गीताबरोबरच समाप्त होत आहे आजचा भावगीतांचा हा कार्यक्रम. श्रोतेहो 2:30 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर पश्चिमी संगीत आर जे वालीच्या साथीनं. काही क्षणातच ऐकत रहा FM रेनबो या क्षणी मुखिल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांतल्या पालोत्र हांगा भारतांतल्या पयल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकॅमिकल संकुलाचें लोकार्पण केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज राजस्थानांतल्या जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचें उक्तावण केलें. वट्ट 480 कोटी रुपया खर्च करून हो प्रकल्प बांदला. सरकारान दर स्थिरताय बफर खातीर कांद्याच्या खरेदी दरान 13% वाढ करून ते 1875 रुपया प्रति क्विंटला वयल्यान 2125 रुपया प्रति क्विंटल केला. सुधारित खरेदी दर आयज सावन लागू जाला अशें गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान सांगले.

नमस्कार, युवा सातकाय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राजस्थानातल्या बालोत्रा भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकेमिकल संकुलाचे लोकार्पण केले. तशेंच जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले. वट्ट 480 कोटी रुपया खर्च करून वो प्रकल्प बांदला. सरकारान दर स्थिरकाय बफरा खातीर कांद्याच्या खरेदी दरात 13% वाड करून तो 1875 रुपया प्रति क्विंटल वेल्यान 2125 रुपया प्रति क्विंटल केला. सुधारीत खरेदी दर आयज सावन लागू जाला अशें गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान सांगला. भारत आनी इस्रायल हांचे मदीं केल्लो द्विपक्षीय गुंतवणूक करार आयज लागू जालो. फाटल्या वर्सा सप्टेंबरात नवी दिल्लीत ही कबलात जाल्ली. गोंयांत हेल्थ विथ आयुर्वेदा उपक्रमाक व्हड प्रतिसाद मेळ्ळा. सुमार 50,000 परस अदीक लोकांनी ह्या उपक्रमाचो लाव घेतला अशी माहिती डॉ अविनाश कानले हांणी दिल्या. खेळण्यांच्या आयातीत व्हड उणाव जाला. देशातल्या खेळण्यांच्या बाजारातलो व्हडलो वांटो आतां मेड इन इंडिया उत्पादनावरवीं पुराय जाता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी आयज सांगले. गोंय सरकारान दरेक गोंयकाराक कुटुंबाक पंजाबात दिता त्या प्रमाण 10 लाख रुपया भलायकी विमो दिवचो अशें अरविंद केजरीवाल हांणी म्हळां. गोवा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान जुलय म्हयन्यांत जावपी गोवा शिक्षक पात्रता परिक्षे खातीर म्हळ्यार GTET अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 11 जुलय मेरेन आसा. आनी हवामान खात्यान राज्यांत 10 जुलय मेरेन मध्यम ते व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या आनी ते खातीर येल्लो अलर्ट जारी केला. इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

अनेक मगार मवाळ ऐकपणे सगळ्यांचे मनाकळचं सहन स्वागत. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोचं सगळ्यांनी सांगत सोडलं तर एक वार अशो कार्यवळी सगळ्याकूच खबर असा. तरी इट इज माय ड्युटी की हांवें तुमकां सांगपाक जाय खंयच्यो कार्यावळी आसतल्यो तुमच्या खातीर आयच्या ह्या शेनवारच्या सांज वेळार. कांय खिणा भितरूच मराठी गितांची कार्यावळ तुमच्या खातीर, ताचे उपरांत 5:58 कोंकणींतल्यान खबरो, 6 हिंदींतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वेल्यान, 6:05 रेनबो सांज ही कार्यावळ. 7 हॅलो फरमायश, 7:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वेल्यान, 7:20 प्रादेशीक खबरो 10, 7:30 फार्म टू सिटी ह्या कार्यावळींत गोंयांत बागकाम आनी लँडस्केपिंगचो वेवसाय हाचेर भार्गव दिपक शिकेरकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 7:58 कोंकणींतल्यान खबरो, 8 कातारा, 8:30 एक ही फिल्म से ह्या आमच्या कार्यावळींत बहारो के सपने ही फिल्म, ह्या फिल्मांतली गीतां तुमकां आयकुपाक मेळटली. 9 आकाशवाणी पॉडकास्ट श्री शशी शेखर वेंपती सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन हांचे चेअरपर्सन हांचो हांची संदेश तुमकां आयकुपाक मेळटलो. ताचे उपरांत 9:50 पश्चिमी संगीत, 10 हिंदींतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वेल्यान, 10:05 फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ पश्चिमी संगीताची, 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो, 11:10 फ्रॉम दी आर्कायव्स, 12 ही कार्यावळ, 12:05 कार्यावळींची समाप्ती. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात. मराठी गीतां घेऊन येतात तुमच्या खातीर. काही खिणा भितरच ऐकत राहत, खंयच वचू नकात.

मोगळ आयक प्यानो, कांय घेणा भितरूच तुमच्या खातीर मराठी गीतांची कार्यावळ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो आणि आता मराठी गीतांचा कार्यक्रम तुमच्यासाठी. 5:58 असतील कोकणीमधून बातम्या आणि 6 हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत श्रेया घोषाल आणि हरिहरन ह्यांच्या स्वरातील जोगवा ह्या चित्रपटासाठी हे गाणं आहे, ज्या गाण्यासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल या दोघांनाही उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता, गायक आणि गायिका.

शेखर रावजी यांनी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं तर श्रोते हो. आता तुमच्यासाठी घेऊन येते एक नाट्यगीत प्रशांत दामले यांच्याकडून. एका लग्नाची गोष्ट ह्या नाटकासाठी त्यांनी हा विचारलेला अत्यंत सुरेख प्रश्न ज्याचं उत्तर आपण सगळेच जण नेहमीच शोधत असतो.

बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं एक कुटुंब दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण

प्रसन्न चेहरे हास्य विनोद। सासू सुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच ताकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी।

रामदास कामत यांच्या स्वरातून आपण हे भावगीत ऐकलं, सांग प्रिये सांग प्रिये. श्रोते हो, ह्या गाण्यासोबतच हा मराठी गीतांचा कार्यक्रम इथे संपतोय. फक्त 2 मिनटं शिल्लक आहेत, आपण घेणार आहोत एक अगदी छोटासा ब्रेक आणि 5:58 कोकणीमधून बातम्या असतील तुमच्यासाठी आणि 6 हिंदीमधून बातम्या संक्षिप्त होतील आमच्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 तुमच्यासाठी असेल रेनबो सांज हा कार्यक्रम. ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आज मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरावलोकन वा SIR प्रक्रिये अंतर्गत माहितीचो विहित नमुनो भरून सादर केलो. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज स्वामी विवेकानंदांक त्यांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आणि मुंबईक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेराक पुराय जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज राजस्थानातल्या जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उक्तावण केले. भारत आणि इस्रायल मधली द्विपक्षीय गुंतवणूक कबलात BIA आजपासून अंमलात येता. या कबलातीचे फाटल्या वर्ष सप्टेंबरात नवी दिल्लीत सही झाली होती.

केंद्र तपास आज 231 कोटी रुपया परस चड मोलाच्या बँक फटवणुकीच्या दोन प्रकरणा संबंधी सोद सुरू करता. महाराष्ट्र आणि गुजरातातल्या जायत्या सुवातींनी हे सोद घेतल्यात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि इंग्लंडामधलो दुसरो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय खेळ आज मँचेस्टरात सांजे 7 सुरू जातलो. भारतीय हवामान विभागान आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागा खातीर रेड अलर्ट जारी केला. या भागात घोग्यांनी पावस आणि काही सुवातींनी अत्यंत घोग्यांनी पावस पडपाची शक्यता आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार एसआयआर प्रक्रिये अंतर्गत माहितीचो विहित नमुनो भरून सादर केलो. दिल्लीत मतदार वळेरीच्या सुरू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार एसआयआर प्रक्रियेचो एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्य वेंचणूक अधिकारी तशेंच जिल्हो वेंचणूक अधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी आनी बुथस्तरीय अधिकारी हांणी उपराष्ट्रपती भवनांत ही माहिती संकलन प्रक्रिया पार करपाक मदत केली अशी माहिती उपराष्ट्रपतींनी सोशल मिडियाचेर एका पोस्टार दिल्या.
1: SIR is a big exercise undertaken by our election commission to strengthen the democracy. Every real voter should get registered. This is a good reform and it is a must to strengthen the democracy. Every citizen of our country should coordinate and cooperate with the election commission. That is my humble request to all my brothers and sisters of Mother Bharat.
0: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज स्वामी विवेकानंदांक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात राधाकृष्णन हांणी स्वामी विवेकानंद हांचे वर्णन एक म्हान देशभक्त, तत्ववेत्ता आनी आध्यात्मीक द्रष्टे अशें केला. तांणी म्हळां की स्वामी विवेकानंद हांणी भारताची सांस्कृतीक आनी सभ्यता विशयक जाणीव परत जागृत केली आनी देशाचे शाश्वत ज्ञान जगा मेरेन पावयले. प्रधानमंत्री मोदींनी म्हळां की विकसीत भारताचे स्वप्न साकार करपाक स्वामी विवेकानंद हांची आध्यात्मीक शिकवण देशाक निरंतर नवी उर्जा आनी दिशा दीत रावतली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आनी मुंबयक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेरीक पुराय जातलो. गुजरातात सुरू आशिल्ल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचो नियाळ घेतल्या उपरांत अहमदाबादात प्रसारमाध्यमांकडे उलयतना मंत्र्यांनी सांगले की मुंबय अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगान सुरू आसून गुजरात विभागात 80% काम पयलींच पुराय जाला. हे हायस्पीड रेल नेटवर्क टप्प्याटप्प्यान विकसीत करतले आनी सुरत ते बिलीमोराक जोडपी पयलो कार्यान्वीत जावपी विभाग फुडल्या वर्सा सुरू जातलो.
2: बुलेट ट्रेन का कंस्ट्रक्शन भी बहुत तेजी से चल रहा है और अगले साल सूरत से बिलीमोरा का पहला सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से सूरत का सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से अहमदाबाद का पूरा कंप्लीट करेंगे, फिर अहमदाबाद से ठाणे और उसके बाद में अहमदाबाद से मुंबई. इस तरह से सेक्शन बाय सेक्शन, फेज बाय फेज 2029 के एंड तक कम्प्लीट करेंगे प्रोजेक्ट. बहुत 80% काम गुजरात के क्षेत्र में कम्प्लीट हो चुका है और बहुत ही अच्छी प्रोग्रेस.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थानातल्या जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलाचे उक्तावण केले. हो प्रकल्प 480 कोटी रुपया खर्च करून विकसित केला. 23,000 चौखण मिटरा परस चड जास्त क्षेत्राचेर पसरलेल्या या नवीन टर्मिनल इमारतीची रचना वर्सुकी 20,00,000 प्रवाशांची हाताळणी करपाच्या क्षमतेसयत केल्या. जोधपूर विमानतळावेल्या या नवीन टर्मिनलाच्या उक्तावणान या क्षेत्रातले पर्यटन, व्यापार आनी रोजगार निर्मितीक चालना मेळटली. तशेंच मोदींनी जोधपुरात सुधारीत उडान येवजणेचोय शुभारंभ केलो. मुखार 10 वर्सां खातीर 28,840 कोटी रुपयांची तरतूद आशिल्ल्या ह्या योजनेचो उद्देश विमान येरादारीचेर आधारीत विकासाच्या मुखावेल्या टप्प्याक गती दिवप हो आसा. भारत आनी इस्रायला मदीं द्विपक्षीय गुंतवणूक कबलात म्हळ्यार BIA आयजपासून अंमलात येता. ह्या कबलातीचेर फाटल्या वर्सा सप्टेंबरात नवी दिल्लीत सय जाल्ल्यो. द्विपक्षीय आर्थिक संबंध घट्ट करपाच्या तशेंच सुरक्षीत आनी निश्चित गुंतवणूक वातावरण सुनिश्चित करपाच्या दिशेन ही कबलात एक म्हत्वपूर्ण पावल असल्याचें अर्थमंत्रालयान म्हळां. ह्या कबलातीन सीमापार गुंतवणुकीच्यो हालचाली वाडोवपाक आनी भारत आनी इस्रायला मदीं आर्थिक भागीदारी अदीक सखोल जावपाक मदत जातली अशी अपेक्षा मंत्रालयान व्यक्त केल्या. व्हॅनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री इवान गील हांणी विनाशकारी भुंयकापात बादिल्ल्या बादितांक मदत आनी सहकार्य केल्ल्या बद्दल भारत सरकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानल्यात. भुंयकापातल्या बादितांचेर उपचार करपाक ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत उभारलेल्या भारतीय लष्करी फिल्ड हॉस्पिटलाक गील हांणी आयज भेट दिली. हे रुग्णालय व्हॅनेझुएलाच्या नागरिकांक 24 वरां मुफत वैजकीय सेवा दिता. ह्यावर उलयतना व्हॅनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगले की ह्या फिल्ड हॉस्पिटलात 400+ अधिक लोकांचेर उपचार करतात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आनी इंग्लंडामधलो दुसरो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आयज मँचेस्टरात सांजे 7 सुरू जातलो. 5 खेळाच्या मालिकेतलो पयलो खेळ चेस्टर लिस्ट्रीट हांगा पावसाक लागून रद्द केल्लो. भारतीय हवामान विभागान आयज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आनी ओडिशा ह्या भागां खातीर रेड अलर्ट जारी केला. ह्या भागांत घोग्यांनी पावस आनी कांय सुवातांनी

विसवाव प्रांत सगळ्यांचे परत एक फावट स्वागत. तुम्ही ऐकलं 5 मिनिटांचे राष्ट्रीय खबर. स जावन 35 मिनटां झाल्यात. रेनबो सांज या कार्यावळीत हांव नेहा तुमचो सांगात जोडून आसा. 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर 7 वरां मेरेन तुमच्या खातीर आसतली ही कार्यावळ जी आसा रेनबो सांज.

2000 वर्षाच्या पुकार या बॉलिवूड फिल्मा खातीर हे गीत आम्ही ऐकले, जे कंपोज केला ए आर रेहमान हाणी आणि मजरू सुलतानपुरी तसेच जावेद अख्तर हाणी हे गीत बरेला, शंकर महादेवन तसेच कविता कृष्णमूर्ती हांच्या स्वरातले हे गीत आम्ही ऐकले. मोगाइष्टानो, प्रभुदेवा आणि माधुरी दीक्षित हांचेर हे पिक्चरायज केले असा सुंदर असो हो ट्रॅक ह्या कार्यावळीत जी तुम्ही ऐकतात रेनबो सांज. कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर आणि एक गीत घेऊन येता, केदारनाथ या फिल्मा खातीर देव नेगी हांचो स्वर.

मंगळाचे पण रेनबो सांज ही कार्यावळ इथल्यान या गीता बरोबरच हांगात सोंपता. बरोबर 6:58 मिनटांचेर तुमच्या खातीर आसलो कोंकणीतल्यान मुखेल खबरो कांय खिणा भितरच आयकत रावात FM रेनबो.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजस्थानांतल्या बालोत्रांत भारताच्या पयल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकॅमिकल संकुलाचे लोकार्पण केले. तशेंच जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले. वट्ट 480 कोटी रुपया खर्च करून हो प्रकल्प बांधला. गोंयांत रिज्युविनेशन ट्युरिझम इकोसिस्टम तयार जाल्या. तशेंच गोंयांत मेडिकल ट्युरिझम सुरू करपाच्या फाटभुंयेर वेलनेस पर्यटन धोरणा वरवीं काम सुरू जालां अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकारान इन्क्युबेशन सेंटर स्थापन करपा खातीर 4 शिक्षणीक संस्थांक अनुदान मंजूर केला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांच्या हाजेरीत अनुदान भेटयले. गोंयांत हेल्थ विथ आयुर्वेदा उपक्रमाक व्हड प्रतिसाद मेळ्ळा. सुमार 50,000 परस अदीक लोकांनी ह्या उपक्रमाचो लाव घेतला अशी माहिती दोतोर अविनाश कानले हांणी दिल्या. राज्यातल्या सगळ्या सरकारी माध्यमिक शाळांनी आता आधुनिक सुविधा उपलब्ध आसा आनी विद्यार्थ्यांनी खास करून गांवगिऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या सुविधांचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. गोवा माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान जुलय म्हयन्यांत जावपी गोवा शिक्षक पात्रता परिक्षे खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 11 जुलय मेरेन आसा आनी गोंय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंय ह्या दोनूय जिल्ल्यां खातीर 4 जुलय ते 10 जुलय ह्या काळांत येलो अलर्ट जारी केला. इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली योर्स बरोबर 7 वरां आमच्या स्टुडिओत 7:05 इंग्लिशीतल्या खबरो दिल्ली केंद्रावेल्यान घेऊन येता एक सुंदर अशी की धुरंदर द रिव्हेंज या फिल्मा खातीर.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सगळ्यो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

मोगा इश्टानो, सात जावन 20 मिनटां जायत येतात. आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो, कांय खीण भितरूच. हांगा एक ल्हानसो ब्रेक घेता, रोखडीच परत मेळुया. बरोबर 7:30 मिनटांचेर तुमच्या खातीर आसतली फार्म टू सिटी ही कार्यावळ.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 7:30 आणि हो वेळ फार्म टू सिटी ह्या कार्यावळीचो. आज ह्या कार्यावळीत गोंयात बागकाम आणि लँडस्केपिंग ह्या विषयाचेर ह्या हाचो व्यवसाय ह्या विशयाचेर भासाभास तुमच्या खातीर आसा. भार्गव दीपक शिकेरकर हांची मुलाखत राहुल कुलकर्णी हांणी घेतल्या गोंयात बागकाम आणि लँडस्केपिंगचो व्यवसाय हाचेर. चला तर ऐकूया.

0: आजकाल मनीस गावना, सो तिंच्यो सुपारी घेवन सोलपाचोय सुद्दां हांव वेवसाय सुरवात केला. त्या व्यतिरिक्त
1: माड आसा, माडाक पाडेली कोण मेळना.
0: हय, सो तेचेर सुद्दां म्हाजे कडेन मनीस आसा, सो हांव ते सुद्दां हांव मनीस प्रोवायड करता.
1: खूब बरी गोष्ट आसा भार्गव,
0: हय,
1: कित्याक आयज आमच्या गोंया भितर एग्रीकल्चर जर कोण करपाक फुडें सरता जाल्यार तांकां मॅन पॉवर मेळना, आनी
0: बरोबर.
1: तूं जर ही सर्वीस तांकां प्रोवायड करता जाल्यार एक बरी गोश्ट आसा. कदाचीत एक थोडे पयशे तांचे वतले, पण ते पयशे गेल्या नंतर सुद्दां तांकां जी मिळकत आसा ती मिळकत नक्कीच हेच्या पेक्षा जास्त आसतली.
0: बरोबर.
1: भार्गव, तुजी आतां ग्रीन स्पेस ही एक तुजी स्वताची अशी एक कंपनी तुवें सेटअप केल्ली आसा, तातूंत तुवें सांगला की प्लांटींग अँड लँडस्केपींग तूं करून दिता, म्हणजे आमकां विस्तारान पूर्वक सांग पळोवया.
0: प्लांटींग म्हणल्यार सर वेगवेगळ्या प्रकारची झाडां आसता, सो ती जर लायतना कितले तेचे अंतर कितले दवरपाक जाय, तेच्या उपरांत खंयचें झाड खंय लावपाक जाय, हे सगळें आमी तितून
1: आणि
0: सांगता.
1: सुरवातीक तूं माती परीक्षण करून दिता तेजे?
0: हय, माती परीक्षणूय आमी ह्या सगळ्या भितर आमी करता.
1: आणि जमिनीची कितकी सुपीकता आसा हे तूं पयली चेक करता, आणि मागीर तूं त्या प्रमाणे कशें प्लांटेशन करूं जाय हेचेय तुम्ही विस्तारपूर्वक अशें
0: हेचे
1: सांगता.
0: विस्तारपूर्वक आमी सांगता.
1: इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट ही आता काळाची गरज आसा, जशी आता ड्रीप इरिगेशन प्रत्येकाक गरजेचे आसा, सो तेजे बद्दल सांग पळया.
0: इरिगेशन जशें तुमी सांगले जाल्यार आयज काल उदकाचो जी आसा ही मोठी समस्या आसा. सो तुमी जर आपले तुमचे गार्डन आसा किंवा फार्म आसा जाल्यार थंय लेआउट काडून दिवपाचो आसत जाल्यार
1: आणि जे कितें वेस्ट वॉटर आसता ते परत रिसर्क्युलेट करून तू त्या गार्डनाक देऊ शकता.
0: हय हय.
1: भार्गव, सिजनल क्लीनअप अँड मेंटेनन्स म्हणजे माड जे आसता, जावं तुजे आता काजी आसता जावं आंबे आसता, त्याका सिजनल क्लीनअप, सिजनल क्लीनअप म्हणजे कितें आसता तुजे ते?
0: सिजनल क्लीनअप म्हटल्यार आतां माड जो आसा वयर कितें तेजे वेस्ट आसता तें आमी सगळें रिमूव करून दिता, सगळो क्लीनअप.
1: म्हणजे माड जेन्ना आमी नाल्ल पाडटा तेन्ना वयलो जो कितें शेणो आसता तो क्लीन करप,
0: तो क्लीन तो ती क्लीन करून दिता, किंवां एखादें चुट्टा आसत तें सगळें
1: चुट्टा मारून दिवप,
0: चुट्टा मारून दिवप आसत, किंवां सकयल आली काडून दिवप आसत, शेण घालप आसत,
1: तेका मल्चिंग करप.
0: हय, मल्चिंग करप आसत, तें सगळें आमी सिजनल क्लीनअप आणि मेंटेनन्सान आमी सगळें इन्क्लूड करता.
1: काजीक रोटो लागता, सो ते रोट्याचे कंट्रोल कसो करप हेय तुझ्या कडल्यान जे कोण गरजेचे आसा तांकां मिळू शकता?
0: हय, ते मिळू शकता.
1: भार्गव, फर्टिलायझर डोस तू रेग्युलर फर्टिलायझर डोस जो आसता तोय दिवं शकता, नॅचरल फार्मींग म्हणजे ऑर्गेनिक फार्मींग हेचोय तूं जे कितें वर्मी कंपोस्ट आसा तेय तूं दिवं शकता, तेजे बद्दल आमकां सांग.
0: आतां नाल्ल आसत, सुपारी आसत, आमो आसत, सो तिंका रेगुलर एक वर्सांतल्यान एक दोन वर्सांतल्यान फर्टिलायझर जाय पडटा आसता किंवां खतपाणी जाय पडटा, सो ते कितले दिवपाचे सो ते आमी सांगता, आनी जाय जाल्यार आमी ते करुनूय बीन दिता ह्या सगळ्या भितर.
1: ते आतां सामके गरजेचे
0: आसा. हय, गरजेचे आसा.
1: खंयचेय आतां आमी पिकावळ घेता ताका सायंटिफीक एप्रोच आसपाक जाय, आनी समजा आमी कितें तेतून पयशे इनवेस्ट करता जाल्यार तेतूंतल्यान आमकां इनकम बरें मेळपाक जाय, तेच्या खातीर एक टॅक्निकल नो हाव तू दिवं शकता तांकां.
0: हय हय.
1: वर्मी कंपोस्ट बेड सेटअप करून दिवं शकता, अथवा नॅचरल फार्मिंगाचे जे जीवामृत आसा, घन जीवामृत आसा, तेय तू सेटअप करून दिवं शकता, तेजे बद्दल आमकां सांग.
0: आयज प्रत्येकाचे गोंयान जर धरले प्रत्येकाच्या घराच्या फाटल्यान कितें तरी थोडो फार तरी जागो आसता, मुखार थोडी फार झाडां फुलां कितें तरी लायिल्लीच आसता, सो आयज तो जे खतपाणी आसा सो तो त्याच्याच पोर्शन म्हणू शकता तुम्ही करू शकता त्याचो एक सेटअप, किंवा आणि जे कितें आसा सो तेच तो जे कितें वेस्ट आसा आपल्या घरांतली यूज करून तोच परतून आपल्या
1: ऑर्गेनिक मॅन्युअर तयार करून दिवपाचे तांकां एक सुरवात करून दिवं शकता, वर्मी कंपोस्ट बेड तू तयार करून दिवं शकता, आणि मागीर कालांतरान तांकां स्वतःचे वर्मी कंपोस्ट मिळू शकता, जे कितें नॅचरल फार्मिंगाचे जे कितें इनपुट्स आसा तेही तांकां मिळू शकता. सो ही भार्गव अत्यंत महत्वाची अशी तुजी सर्वीस आसा, आणि निश्चितपणे जे कोण आयकोपी आसा ते तुका एप्रोच जातलेच अशी हांव आशा धरता. आयज आतां अशें दिसून आयिल्लें आसा की आमचे माननीय मुख्यमंत्री सदांच म्हणटा की स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर गोवा, सो गव्हर्नमेंट जॉब प्रत्येकाक कांय मेळपाक शक्य ना, आणि जे कोण तरणाटे आसता ते शिकून अशेच बेकार बसून आसता, पण तुवें एक बरी एक बरो मार्ग तुवें अवलंबलेलो आसा की स्वताचो एक एग्रीकल्चराचो वेवसाय तुवें सुरू केल्लो आसा. आतां भार्गव म्हाका एक सांग, ह्या कामा भितर तुका स्थानीक युवकांचो कितको हातभार लागता?
0: स्थानीक युवकांचो म्हटल्यार तसो

मोगा आयकपनो कार्यवळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर घेवन येता हे बेफिक्रे फिल्माचे टायटल ट्रॅक बॅनी दयाल हांचो स्वर उडे दिल बेफिक्रे गे काही खिणा भितरूच बरोबर 7:58 तुमच्या खातीर असतल्यो कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि 8 वरांचेर कातारची कार्यवळ ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमित्ताने

केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स 105.4 8:03 जातात. कातारच्या कार्यवळीत सगळ्यांचे स्वागत. चढवे करणं कित्याक आमच्या हातात सुमार अर्धवर असता या कार्यवळीत, आणि 8:30 एक ही फिल्म से ही कार्यवळ तुमच्या खातीर असतली. तर पहिल्या सुवातेर फेल्सी एन्ड झुकोर द सँटा क्रूज घेऊन येता, वाट पळयता.

मायद्याक पडटा पुंचोड गुरून तो गांसडायता तुका वयर वयर मोग बार खेळयता वरण बिंदीर बसयता सदां मोगाच्या राखण दुसप तुमच्या वस्तार ताटाय पूण घुसता तो

मोगान पटयले थोड्यांक पोटपुटो धर आसयले थोडे मोग पोसुकिणा काडून पोसले पोटा जीग जाग नाच नाचले इतके घोव बायलांक सोडून पावले आतां बाजरेच्यो बाकऱ्यो खातात बाबडे थोडे मोग कासता मानता म्हूण रोडले मोगाचे पोवंच्यो साबण मेले खरेंच मोगाचे नारे लोजू आमचे शेजाऱ्याक आसा एक चोर रोजू कितक्या चेड्यांक पिंजून केले पारा भरू.

अंतरी मेंडिस घेवन आयिल्ले मोगाचे सायन्स हे कातार आनी आतां तुमच्या खातीर मुखावेले कातार आमकां दाखोवन दितले कितली आसता ती मोगाची खोलाय. घेवन येता विल्मिक्स अँड शेरॉन.

मोग आणि राग हे निमाणे कातार या कार्यवळीचे उषा उत्तप हांचो थाव. तुम्ही ऐकताले कातारची कार्यवळ 105.4 FM रेनबोचे कायखिणा भितरच एकी फिल्मचे.

आशा भोसले आणि उषा मंगेशकर ह्यांच्या स्वरातले हे सुंदर असे गीत आम्ही ऐकले. मजरू सुलतानपुरी हाणी गीता बरेल्या ह्या फिल्माची आणि आर डी बर्मन हांचे संगीत. आर डी बर्मन हांचे संगीत म्हणटकच क्लासिक्स आसपाकूच जाय आणि असे वेगळ्याच शैलीची गीतां असतात तांची, वेगळ्याच शैलीचे तांचे संगीत आशिले असे जे सगळ्या पिढीच्या लोकांक भावपा सारखे. आणिक तांचे संगीताचेर ताल आम्ही जर धरुना जाल्यार असे जावपाकूच शकना. फुडलं गीत तुमच्या खातीर लता मंगेशकर आणि मन्नाडे घेऊन येतात चुनरी संभाल गोरी.

मंगळाष्टानो, आज आम्ही बहारो के सपने ह्या फिल्मातली गीता ऐकतात. एक ही फिल्म से ह्या आमच्या कार्यावळीत. हो फिल्म सगळो ब्लॅक अँड व्हाईट आशिल्लो. फक्त एक सीन म्हणजे एक सिक्वेन्स जे स्वप्नातले सिक्वेन्स असा ते जर सोडले जाल्यार सगळो फिल्म ब्लॅक अँड व्हाईट असा. हे फक्त एकूच सिक्वेन्स क्या जानू सजन हे गीत रंगीत शूट केल्ले. बहारो के सपने ह्या फिल्माक पहिल्या सप्तकातल्या जेन्ना रिलीज झालो तो तेन्ना पहिल्या सप्तकांत तांकां लोकांचो इतलो बरो प्रतिसाद मेळ्ळो की ह्या सिनेमाचो शेवट दुसऱ्या सप्तकांत तांकां बदलचो पडलो. खरो ह्या फिल्माचो शेवट जो आसा तो दुखी आशिल्लो, तो बदलून तांकां सुखी म्हळ्यार हॅपी एंडींग करचो पडलो दुसऱ्या सप्तकांतल्यान. क्या जानू सजन, लता मंगेशकर हांच्या स्वरांत.

मोहम्मद रफी हांच्या स्वरातले जमाने से जमाने ने मेरे हे गीत आम्ही ऐकले. मग ऐकपेनो ह्या फिल्मातली गीतं जायती फामाद झाली, जसे चुनरी संभाल गोरी आणि मुखावेले गीत जे तुमच्या खातीर घेऊन येतात ते खूप खूप खूप फामाद झाले. आणि क्या जानू सज्जन हेही बी गीत खूप फामाद झाले. मुखावेले गीत लता मंगेशकर हांच्या स्वरात आजा पिया तो हे प्यार तू.

मोगाळ केपेनो बहारो के सपने ह्या फिल्मातली गीतां आमी आयकली ह्या कार्यावळींत जी आशिल्ली एक ही फिल्म से ह्या ही कार्यावळ ह्या गीता बरोबरच इतल्यान हांगाच सोंपता. आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

मोगळ एक पेनो बरोबर 1.5 मिनटान नाव 9 जातली आणि बरोबर 9 वरांचेर तुमच्या खातीर एक पॉडकास्ट तुमकां आयकुपाक मेळटलो. आकाशवाणी पॉडकास्ट जातूंत केंद्रीय फिल्म प्रमाणीकरण मंडळाचे अध्यक्ष श्री शशी शेखर वेंपती हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले कांय खिणा भितरूच जे सहक्षेपीत जातले आमच्या दिल्ली केंद्रा वेल्यान. हांव नेहा घेता तुमचो निरोप आनी मुखावेल्यो कार्यावळी हे उलोवप सोंपल्या उपरांत बरोबर 10 वरां सावन तुमच्या खातीर घेवन येतले आर जे वेल्मा पश्चिमी संगीत. आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

0: Good evening, listeners. You are tuned into the FM Rainbow service of Akashwani, broadcasting on 105.4 megahertz. And you were listening to the Akashwani podcast featuring Sri Shashi Shekhar Vempathy, the chairman of the Central Board of Film Certification. Kindly stand by for the next program.
1: ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिक चकोयर घरा येवचो ना.
2: कळें कळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.

ऐकोपेष्टानो आता मेरेन तुम्ही ऐकताल एफ एम रेंबोचेर वेगवेगळ्यो कार्यावळी. रातची 12:05 आणि 33 सेकंड जातात आणि इतल्यान आमचे प्रसारण सोंपता. पोत्तून मेळुया आमी फांतोडेर 5:53 एफ एम रेंबोचेरूच मेळचे 105.4 MHz. ते मेरेन देव तुमकां सगळ्यांक बरी रात दिवं. जय हिंद.